फिकर करेंदे बावरे, फिकर करेंदे बावरे, ते जिक्र करेंदे साद, उठ फरीदा जिक्र कर, ते फिकर करेगा आप, तेरी फिकर करेगा आप।